वत पराई को उठ रोवे, कर्म तर्म सगलाई खोवे, हुक्म ना बूझे आवण जाने, पाप करे ता पछोताणे, जो तु पावे सो प्रवाण।

वे प्रभाव रहत है स्वामी, एक नाम के आधारा पूर्ण होए मिलियो सुखदाई, पूर्ण न काई बाता, तत सार परम पद पाया, तोड़ न कतहु जाता, वर्ण न साको जैसा तू है साचे अलाख्य पारा, अतुल अथा अडोल स्वामी, नानक खसम हमारा, राम कली महला पंजवा, तू दाना तू अवचल तू ही, तू जात मेरी पाती, तू अडोल कदे डोले नाही, काम

तेराय तू नरभोर न जो नी पाए जाके अंतर पलट्यो आप ताको नाही दुख संताप ला रतन पाले परया तर कुटम ओ जन ले तरया नाज

नगरी नायक नव तनो बालक लील अनूप नार ना पुरख ना पंखनु साचो चदर स्वरूप जोत पावे सोथिए तू दीपक तू धूप गीत साध चाखे सुने बाद सात नरोक सच पावे साचो चवे छूटे सोग वियोग नानक नाम ना विसरै

अंतरजामी सचा सोए, तेरी टेक तेरा मनतान, ईगा ऊहा तू दीबान, तेरी टेक तेरा परवासा, सगल त्याव है प्रभु गुणतासा, जब जब अंध करे तेरे दासा, सिमर नानक साचे गुणतासा, भैरों महला पंजवां।